0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: एमबीसीच्या घड्याला आज सकाळची ठीक 9 वाजले आहेत.
2: सकाळ बीट्स

का विनम्र नमस्कार। मंगलवार ची प्रसन्न पहाट है संगीत प्रेमी श्रोत्यानु करार झाल्या प्रमाणे आज पुनश्च आमची प्रेमळ भेट होत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन। तेव्हा नेहमीप्रमाणे या एका तासाच्या या संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे। तर प्रस्तावने विलंब न लावता ओम गणगणपतये नमः या बीज मंत्राने या कार्यक्रमाची शुभ सुरुवात आम्ही करीत।

रसिका श्रोत्यानो, मनुष्य यशासाठी सुखासाठी धडपडतो, पण काही काही वेळेला सगळीकडे संकटेचे संकट उभी राहतात. सर्वच अंधार असतो, अनशावेली ईश्वराचे स्मरण होते आणि मनात आशेचे किरण झिरपू लागतो. अडचणीच्या वेळी धीर देणाऱ्या आपल्या भगवंताशी कवीने कशी सुंदर रचना केली आहे या गणेश भक्ती गीताद्वारे ऐकूया. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन व सहगायकांच्या आवाज.

भक्ति रसाच्या आधारे आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करा या प्रभातवेळी व आपले मन शांत ठेवा. कोणत्याही परिस्थितीत मनाची शांतता कायम ठेवा म्हणजे तुमचे प्रत्येक क्षण सकारात्मक ठरेल. याच सद्भावनेने वळू या दुसऱ्या गीताकडे. तर पुढील गीत चला ऐकूया रामवाणी व सह गायकांच्या आवाजात.

0: आई जब दंडीचा शुभ आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभू अशी तिचा चरणी आमची विनम्र प्रार्थना आहे।
1: चौऱ्याण्णव पंच्याण्णव पॉइंट सहा अठ्याण्णव पॉइंट दोन मेगाहर्ट्झ ऑरेंज
0: एम फ्री रेडिओ मनोरंजन वरून या प्रभात वेळी पुनश्च आपल्या दैनिक संगीतमय वातावरणात मी तुमचे सहर्ष स्वागत करते। तेव्हा रसिक हो या भक्ती गाण्यानंतर आता वळूया भावगीतांकडे। तर चला जबरदस्त चित्रपटातून घेतलेले

ऐकायला नको तर या प्रभातवेळी तुम्ही जिथून आपला कार्यक्रम ऐकत आहात या कार्यक्रमात तुमचे मनपूर्वक परत एकदा स्वागत करण्यात येत आहे ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. सादर करीत आहोत द टायटल ट्रॅक टेकन फ्रॉम द अल्बम

हो या मधुर रोमांटिक गाण्यात प्रेमाची सीमा ओलांडून प्रेमी एका वेगळ्या उद्यानात जाऊन पोचलेला आहे जिथे केवळ प्रेम आहे आणि ती सारे काही विसरून आपल्या प्रेमीच्या सहवासात गुंतून गेला आहे. तर एन्जॉय करा हे पुढील रोमॅन्टिक गीत विजय भाते यांच्या मधुर आवाजामध्ये.

संगीत प्रेमी श्रोत्यानो देशाच्या कुठल्याही भागात तुम्ही आमच्या कार्यक्रम ऐकत आहात. आशा आहे आमची गाणी तुम्हाला नक्कीच आवडत असेल. जेव्हा सकाळ बीच या कार्यक्रमातील यावेळची भेट म्हणजे प्रीती जोशी व विजय भाते यांनी आपल्या सुस्वरात व्यक्त केलेले हे पुढील मधुर गीत.

मधुर रोमांटिक गीताचा आस्वाद तुम्ही अवश्य घेतलात अशी आशा आहे. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चला या क्षणी सुनाईल होईल व सगळ्यांच्या आवाजात ऐकूया हे पुढील

आम्ही बहारधार गीतांची निवड करतो व तुमचा वेळ आनंदात जावा म्हणून याची दक्षता घेतो. संगीत तुमच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे असे असता तुम्ही कुठेही असा कोणत्याही परिस्थितीत असा सुमधुर गीतांचा आस्वाद घेत राहा. मराठी पोरी हे गीत चला ऐकूया आदर्श शिंदे, सिद्धार्थ, रिंकू वैशाली व साथी कलाकारांच्या सुस्वर.

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल व कृतिका देव यांच्या मधुर आवाजातल्या या भाव मधुर गाण्यानंतर सादर करीता होत नटरंग चित्रपटातून घेतलेली ही लोकप्रिय लावणी अप्सरा आली खास तुमच्या मनोरंजनासाठी या फरवात वेली ऑन द वेव्स ऑफ रेडिओ

आली ठुंका तनार नस्कत मान मुर्दत हिरव्यारानी मुंबई पुणे मुंबई चित्रपटातले हे गीत आपण ऐकत होता रसिक श्रोत्यानो तेव्हा पाहता पाहता सकाळ बेस कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही चंद्रमुखी या लोकप्रिय गाण्याने करीत आहोत. याचा आस्वाद घ्या. श्रेया घोषाल अजय अतुल व सहगायकांच्या आवाजातल्या ह्याच गाण्यासवे सादर करण्यात आलेला आजचा आपला सकाळ बेस कार्यक्रम काही क्षणात पूर्ण होणार आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा दिवसाच्या प्रत्येक क्षण तुमच्यासाठी सकारात्मक होवो, प्रसन्न होवो, शुभ होवो या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.